0: प्रसारित करीत आहोत पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि आहार या विषयावर डॉक्टर रोहन नेमिवंत यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. तर श्रोते हो, आपल्या घरात राहणारे पाळीव प्राणी हे आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असतात. जसं आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतो, तशीच काळजी या मुक्या प्राण्यांची घेणं देखील आपलं कर्तव्य आहे. त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांचा आहार कसा असावा, संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. आज आकाशवाणीच्या स्टुडिओत पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर रोहन नेमिवंत यांना आमंत्रित केलंय. पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि आहार याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. डॉक्टर रोहन नेमिवंत सर, आपलं आकाशवाणी स्टुडिओत मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर नेमिवंत सर, प्रश्न विचारा असं वाटतो की तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर आहात.
1: येस.
0: पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहात.
1: हा.
0: तर तुमच्या या क्षेत्राबद्दल आम्हाला सांगाल.
1: जसं आपण म्हणजे खूप लोकांना हे माहिती असेल किंवा नसेल की महाभारतामध्ये दोन भाऊ नकुल आणि सहदेव पण होते, जे तेव्हापासूनच व्हेटरनरी फील्ड मध्ये होते. जसं की आता त्यांचं स्पेशालिटीच हे होतं की ते घोडे वगैरे राखायचे आणि त्यांचे ग्रूमिंग करायचे, तर ते हिस्ट्री मधनपासून त्यांच्याकडनं असं चालू झालं असं म्हणतात की म्हणजे व्हेटरनरी वगैरे. ऍक्च्युली खूप अजून हिस्टॉरिकल लोक आहेत, पण जसं नॉर्मल एक्झाम्पल नकुल सहदेव सगळ्यांनाच माहिती आहे.
0: सर, आपला आजचा विषय असा आहे की पाळीव प्राण्यांचं आहार आणि त्यांना होणारे आजार. प्रश्न असावे की नेमके पाळीव प्राणी कोणते?
1: पाळीव प्राणी म्हणजे पहिले तर तुम्ही ऍज अ कॅटेगरी आपण डिवाइड केलं तर स्मॉल अॅनिमल्स असं आपण सांगू शकतो किंवा कंपॅनियन अॅनिमल्स. त्याच्यामध्ये पण दोन कॅटेगरी असतात, जे आपण फार्म मध्ये ठेवतो, जे घरी लिटरली नाही ठेवू शकत, तसे जसं की गोट्स, शीप असू दे किंवा कॅटल, बफेलो वगैरे. आणि कंपॅनियन अॅनिमल्स म्हणजे पाळीव, जे टिपिकल आपण घरी ठेवतो, जसे कॅट्स, डॉग्स वगैरे.
0: बरोबर. मग या घरगुती पाळीव प्राण्यांमध्ये म्हणजे आपण जे घरी असतात त्यांच्यामध्ये आरोग्याच्या अशा मुख्य समस्या काय जाणून येतात?
1: एकदम बेसिक असतात तर मग आपल्याला जे आहे ते त्वचाचे आजार दिसतात, स्किन इन्फेक्शन्स आणि इनडायजेशन प्रॉब्लेम्स दिसतात, आणि डायरिया वगैरे त्यांना पण होतात, आणि बॉडी टेम्परेचर्स, फीवर वगैरे असतात, तर ते खूपच कॉमन असतात. इयर इन्फेक्शन्स असतात, आय इन्फेक्शन्स असतात, ते सगळे खूप कॉमन इन्फेक्शन्स आहेत.
0: मग हे आजार होऊ नयेत म्हणून त्यासाठी काही असं वेगळं लसीकरण असतं का, किंवा मग त्याचं काही वेळापत्रक असतं का ज्या लसीकरणाचं?
1: तर आपल्याला लसीकरण इतकं महत्वाचं असतं कारण ते खूपच इन्फेक्शियस असतात आणि जे ओनर असतात ना त्यांना पण होतात.
0: बरं.
1: तर मेन जेव्हा पण तुम्ही एक घेणार आहेत पाळीव प्राणी, तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्याचं मेन तर दोन असतात, एक वॅक्सिनेशन आणि एक डीवॉर्मिंग, दोन्ही पण करणं खूप ह्याचं आहे. तर मेन आपण अगर डॉग्सच खूप बघितलं तर आपल्याला 6 to 8 weeks मध्ये कंपल्सरी वॅक्सिनेशन करावंच लागतं. आणि मेन तीन आजार आपण हे करू शकतो, जसं की रेबीज असू दे किंवा कॅनाईन डिस्टेम्पर आणि पारवो, हे तीन इन्फेक्शन साठी आपल्याला कंपल्सरी वॅक्सिनेशन ठेवायचं लागतं.
0: म्हणजे कुठल्याही प्राण्याकरता ते घेणं म्हणजे आवश्यक आहे.
1: आवश्यक आहे. आणि मेन अगर आपण घरी प्रॉपर सॅनिटेशन हायजीन मेंटेन केलं तर इन्फेक्शन ऑब्व्हियसली आपण टाळू शकतो.
0: बरं. डॉक्टर रोहन नेमिवंत सर, पाळीव प्राण्यांना आपण आपल्या घरातील शिजवलेलं अन्न देणं योग्य की बाजारात जे कमर्शियल पेट फूड म्हणून जे मिळतं ते देणं फायदेशीर?
1: तसं बघितलं तर जास्त लोकांना पटणार नाही, पण कमर्शियलच फायद्याचं, कारण जे त्या अॅनिमलचे जे युजेस असतात म्हणजे त्यांना जितकं रिक्वायरमेंट आहे, जितकं पर्सेंटेज मध्ये प्रोटीन रिक्वायरमेंट आहे, तितकं ते लोकांनी फॉर्म्युलेट करून दिलेलं फूड आहे. अगर तुम्हाला घरगुतील द्यायचंच आहे तर तुम्ही एका व्हेटरनरियनला प्रॉपर कन्सल्ट करूनच द्या, स्वतःच्या ह्याच्याने देऊ नका. कारण आता मला एक पॉइंट ऍड करायचं खूप मेन आहे की आपण कॅट्सला खूप इझिली दूध देतो, बिलकुल नाही द्यायचं, कारण त्यांना डायरिया होतं त्याच्यामुळे, आणि खूप कॅट्स लॅक्टोज इनटॉलरंट असतात, पचत नाही.
0: मांजर म्हणल्यानंतर सहजपणे त्याला दूध दिलं
1: नाही, त्यांना पचतच नाही दूध. खूप जास्त असे सगळे नाही म्हणणार, पण एक 90% कॅट्स लॅक्टोज इनटॉलरंट असतात. आणि आता ते स्ट्रे असतात, त्यांना काही भूक लागले म्हणून ते खात पित आहेत ते, पण नाही द्याव असं म्हणून आपण स्वतःनी दिल्यापेक्षा एका व्हेटनरी कन्सल्ट करून तुम्ही घरगुती दिलं चालेल. पण अगर प्रेफरेबल आहे तर मग कॅट फूड, डॉग फूड कडे तुम्ही वळा.
0: सर्वसाधारणपणे घरातील कुठलं अन्न आपण प्राणी जे आहेत किंवा मांजर असू दे, कुत्रा असू दे, यांना कोणतं दिलेलं चांगलं?
1: मग तुम्ही अगर घरातलंच द्यायचं तर मग तुम्ही कुक्ड द्या जे पण देणार आहे, जसं राईस असू दे, अगर कुक्ड म्हणजे पम्पकिन, पपाया वगैरे पण देऊ शकता डॉग्सला, एग्स देऊ शकता, बॉइल्ड एग्स देऊ शकता. मेन तर तुम्हाला खूप अवॉइड करायचे गोष्टी तर आपल्याला कांदा,

0: द्राक्ष आणि लसूण चॉकलेट हे वगैरे तर बिलकुलच नाही, कारण एकदम किडनी विडनीचे आजार वगैरे होतात त्याच्यामुळे. जसं मी सांगितलं चीज मध्ये पण लॅक्टोज असतं. मिल्क प्रोडक्ट्स एकंदरीत डॉगला इट्स ओके बट कॅट्सला नाहीच. आणि चीज मध्ये फॅट पर्सेंटेज जास्त तर मग ओबेस होण्याचं पण इश्यू होऊ शकतं.
1: बरोबर,
0: तर बेटर अवॉइड करायला तर चांगलं आहे.
1: बरोबर. बरं मग आपल्या खाण्यामध्ये जे असे पदार्थ आहेत त्यातले पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक म्हणजे हे अजिबातच द्यायचं नाही असं कुठले पदार्थ आहेत?
0: हा जसं मी सांगितलेलं चॉकलेट एक आहे, त्याच्यानंतर मेन मेन जे आहे ते द्राक्ष आणि आपण म्हणजे किशमिश म्हणतो रेझिन्स असतात ग्रेप्स असतात ते नाही द्यायचे कारण त्याच्यामुळे किडनी इश्यूज येतात. आणि अगर तुम्ही गार्लिक आणि टोमॅटो वगैरे पण नाही द्यायचं, टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अनिमिया म्हणजे ब्लड प्रोडक्शन नाही होत त्यांना. तर लसूण पण आपण त्याच्यामुळे अवॉइड करायचं. आणि कॉफी कॅफिन जे असतं ते आणि फ्रुट्स मध्ये अवोकाडो एक आहे जे आपण अवॉइड करायचं.
1: बरं,
0: तर असले आपण अवॉइड करू शकता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि आहार या संबंधी डॉक्टर रोहन नेमिवंत यांच्याकडून माहिती घेत आहोत. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर डॉक्टर, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये पाळीव प्राण्यांची आहाराची आणि आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी?
0: तर मॉन्सून सीझन जसं पावसाळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेन खूप प्रॉब्लेम काय होतं की वॉटर खूप अक्युम्युलेट होतं, म्हणजे खूपच असं साचलं जातं एकाकडे. तर त्याच्यामुळे मस्किटोज आणि हे फ्लाईज, तर मेन हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे मॉन्सून सीझन मध्ये. समर मध्ये जसं आपल्याला तहान लागते तसं त्यांना हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे.
1: बरं,
0: कारण डायजेशन नाही होत अगर हायड्रेट जास्त नाही ठेवलं तर, आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे हीट लॉस होता बॉडीमधनं वगैरे. तर म्हणून वॉटर खूप महत्वाचं समर्स मध्ये. विंटर्स मध्ये अगर आपण अवॉइड केलं वॉटर तरी चालतं, म्हणजे कारण बॉडीमध्ये ऑलरेडी वॉटर ते आहे म्हणजे स्टोर होतंय. तर तसं एक आहे. आणि विंटर्स मध्ये आपल्याला मेन जसं आहे की एक गरम जागा आपल्याला घरात तिकडे ठेवावं लागेल. जसं डॉग ब्लँकेट्स येतात त्यांचे छोटे डेन्स येतात त्यांच्यामध्ये आपण त्यांना ठेवून प्रोटेक्ट करू शकतो.
1: बरं, मग आहाराची काळजी काय घ्यावी पावसाळ्यात?
0: म्हणजे बॉडीला गरम फूड्स असतात जे जसे आपण देऊ शकतो विंटरमध्ये. जसं पपाया आहे ते खूपच म्हणजे आतल्या आत बॉडीला खूप गरम ठेवतं.
1: बरं,
0: तुम्ही तसं देऊ शकता कुक्ड. फक्त ते एक माझं हे असेल की कुक्ड द्या,
1: म्हणजे पपाया सुद्धा कुक्डच
0: द्यायला. कारण पपाया खायला थोडस अवघड असतं, आपल्याला सवय आहे. त्यांनी एकदमच गिळलं तर मग ते चोक होऊन जाईल. तर त्याच्यापेक्षा आपण कुक दिलेलं ठीक आहे, पेस्ट दिलं तरी चालेल. आणि मीठ द्या तुम्ही, चिकन द्या, फिश द्या, तसं काही चालेल.
1: अच्छा, आणि पावसाळ्यात थोडीशी पचन शक्ती मंदावते तर मग त्यावेळेस काही असं लाईट असं काही द्यायचं?
0: असं काही लॉजिकली लाईट असं काही नाही, तुम्ही नॉर्मल फूड देऊ शकता. पण फक्त मेन तेच मी सांगणार की पावसाळ्यामध्ये हायजीन एक तुम्हाला खूप मेंटेन करावं लागेल.
1: बरोबर,
0: कारण म्हणजे आपण खूप लॉजिकली बघतो खूप दुर्लक्ष करतो की ठीक आहे प्राणीच आहे वगैरे असं, कारण ते आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात. तर माझं ते एक असेल की मेन हायजीन.
1: बरं, आजकाल पाळीव प्राण्यांमध्ये मगाशी तुम्ही जसं म्हणालात की लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी वाढतीये, तर हे कसं ओळखायचं आणि ते वजन नियंत्रित राहण्याकरता नेमकं काय करायचं?
0: जनरली आता जसं आपण डॉग्स मध्येच कन्सिडर केलं तर खूपच जास्त पॅन्टिंग करणं. पॅन्टिंग म्हणजे असं एकदम थकवा लागतं, किंवा इझी वर्ड्स मध्ये सांगायचं म्हणजे जीभ बाहेर काढून जेव्हा ते एकदम श्वास घ्यायचं ट्राय करतं त्याचा अर्थ आहे की ते खूप लवकर टायर्ड होऊ लागलं. आणि तुमचं त्याच्यामध्ये डाएट तुम्हाला थोडंसं बघून द्यावं लागेल, फॅट्स वगैरे कमी करावं लागतील. आणि हेल्दी मेंटेन करण्यासाठी मेन अगर तुम्ही हेल्थ बघताय तर दोन्ही कन्सिडर घ्यायचं, मेंटल आणि फिजिकल दोन्ही हेल्थ. त्यांना पण इमोशन्स असतात, त्यांना पण हॅपी राहावं लागतं. तर तुम्ही घराचं सराउंडिंग्स वातावरणही तसंच ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला पण एक मेंटल फ्रीनेस असेल, त्यांना पण असेल. आणि फिजिकलसाठी तुम्ही त्यांना ट्रेन करू शकता, तुम्ही स्वतः खेळू शकता, वॉक्सला घेऊन जाऊ शकता, आणि दॅट इज इनफ.
1: अशी स्पेशली व्यायामाची काही अशी आवश्यकता नसते?
0: हा म्हणजे ऑब्व्हियसली डेली व्यायाम तर कंपल्सरीच असतं. जसं तुम्ही स्वतः वॉकिंग जाता तसं तुम्ही डॉग्सला पण वॉकिंग ठेवा, नाहीतर तुम्हाला ट्रेनर्स असतात जे त्यांना ट्रेन करू शकतात. अगर असं नाही झालं की तुम्ही नाही जाऊ शकता व्यायामाला रोज किंवा टाइम नाही मिळत, तर तुम्ही फूडमध्ये कंबाईन करा की तुम्ही फूडचं अमाऊंट थोडंसं कमी द्या, म्हणजे ते जास्त खाऊन असं बसणार नाही एका जागी.
1: बरोबर.

0: डॉक्टर, आता तुम्ही मगाशी म्हणलात की शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी असे कुठले खेळ किंवा व्यायाम असतात का, की असे छोटे छोटे, की समजा एखादा चेंडू दिला त्यांना खेळायला?
1: जसं मी सांगितलं की तुम्हाला मेंटल हेल्थ त्यांचं पण मेंटेन करायचं आहे, तर मेन जे आहे खेळायचंच नसलं तरी तुमचा एक सहवास असला ना त्यांच्याकडे, एक प्रेझेन्स पण त्यांना ते कम्फर्ट वाटतं आणि त्यांना हे होतं. मेन खूपच इझी त्यांचं साईन आहे की त्यांचं जे टेल हालवतात ना, त्याचा अर्थ आहे की ते तुम्हाला बघून खूप खुश झालेत आणि असं. आणि कधी पण एक प्राणी तुमच्याकडे येऊन असं स्मेल करतं तर त्याला करू द्या, कारण ते एक सेफ फील करण्यासाठी ते तुमचं स्मेल करतंय आणि तुम्हाला ते हे करतंय, तर ते एक आहे. आणि तुमचं अगर त्यांना चांगलं हे करायचं तर मेन तर तुमचं प्रेझेन्स, त्यांना पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा, त्यांच्यासोबत तुम्ही राहा, म्हणजे तर ते तुम्हाला हे होईल. आणि मेन काय, असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे की त्यांच्यामुळे तुमच्या पण स्वतःच्या मेंटल हेल्थची खूप बेटर हे होते. आता जसं नवीन जनरेशनमध्ये डिप्रेशन, अँझायटी वगैरे प्रॉब्लेम्स आहेत, तर थेरपी डॉग म्हणून एक नवीन आलंय, तर त्याच्यामध्ये डॉग्स असतात जे थेरपी, त्यांनी फिजिकली थेरपी नाही करत पण त्यांचं प्रेझेन्समुळे ते मुलांना बेटर इम्प्रूव्हमेंट झालं त्यांच्या माइंडमध्ये.
0: बरं बरं, मग मगाशी आपण जे म्हणत होतो की प्राण्यांच्या त्वचेवरती केस असतात, तर त्यांच्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना आंघोळ आठवड्यातून किती दिवस घालावी आणि त्यांचं ग्रूमिंग किती दिवसांनी करावं?
1: आंघोळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता, पण जसं कॅट्स असतात त्यांना आंघोळची गरज नसते, कारण त्यांचं कामच ते की ते स्वतःला स्वतःच ग्रूमिंग करतात, सेल्फ ग्रूम करत राहतात. आणि एक खूप मेन फीचर कॅट्स मध्ये आहे की त्याचं मेंटेनन्स कमी असतं कम्पॅरेटिव्हली टू डॉग्स, तर ते एक आहे. आणि डॉग्स मध्ये अगर तुम्ही टाइम विचारताय तर एक 3 to 6 days ऑल्टरनेटली यू कॅन, म्हणजे तुम्ही ग्रूम करू शकता. आणि म्हणजे शॅम्पूनी प्रॉपर हेअर कट, नेल्स कट वगैरे सगळं, कारण त्यांच्या पण नेल्स थ्रू तुम्हाला बाईट झालं तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, तर ते सगळं तुम्ही फॉलो करू शकता.
0: बरं, प्राण्यांच्या मध्ये मुख्यतः कुत्र्यांच्या मध्ये फिमेल ज्या असतात डॉग्स, त्यांना असे पिरियड्स वगैरे येतात असं ऐकलं होतं, तर त्याच्या संबंधी सांगाल?
1: तर त्याच्यामध्ये सेम जसं आपल्याला ब्लीडिंग होतं तसं त्यांना पण ब्लीडिंग होतं. आणि त्याच्यामध्ये अगर तुम्हाला ब्रीडिंग करवायचं आहे ते डॉग्सचं, तर तुम्ही ते ब्लीडिंग बघून की ते टाइम पिरियड आहे ते मेटिंगसाठी चांगलं आहे, तर तुम्ही तेव्हा मेटिंग करवू शकता त्या डॉगचं वगैरे. आणि सपरेटली जसं तुम्हाला त्याचे स्पेशल केअर घ्यायचे, तर मेन हायजीन आणि जिथे ब्लड जिकडे डिस्चार्ज होऊ लागेल तिकडे नका बसू त्या कुत्र्याला, ते क्लीन करून घ्या, त्याच्यामुळे इन्फेक्शन खूप हे होतात. आणि मेन जसं आहे की तुम्ही स्टेराईल म्हणजे एन्व्हायरमेंट खूपच हे ठेवा, एका बंद जागेमध्ये ठेवा आणि असं वगैरे तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता.
0: डॉक्टर रोहन नेमिवंत सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना पाळीव प्राण्यांचं संगोपन कसं करावं याविषयी मोलाचा सल्ला द्याल?
1: माझं एक सल्ला हे असेल की अगर तुम्ही प्रॉपर अफोर्ड करू शकता फ्युचर पर्यंत तरच तुम्ही पेट घ्या, कारण जसं आपण एका मुलाची काळजी घेतो त्याच्या दुप्पट वे मध्ये आपल्याला प्राण्यांची घ्यावं लागते. जसं त्यांचे म्हणजे आता ऍट अ पॉइंट प्रेग्नेंट पण होणार तर त्यांचे पिल्लं पण येणार, ऑब्व्हियसली तुम्ही त्यांना सेल करू शकता, कॅनल्स मध्ये देऊ शकता, पण माझं हे एक पॉइंट असेल की तुम्ही मेंटेन करू शकता तरच घ्या, नाहीतर मग इनडायरेक्टली एक लाईफ हे केल्यासारखं होतं ते, तर कॉम्प्रोमाइज नका करू त्याच्यामध्ये. आणि कॉमन हे असेल की बेसिक जे फूड नीड्स आहेत आणि जसं त्यांचे हेल्थ केअर नीड्स आहेत ते तुम्ही घ्या. आणि अगर कोणी ओनर्स असतील जे तुम्ही पेट हे करणार, तर तुम्ही स्वतः पण अँटी रेबीज वगैरे वॅक्सिनेशन घ्या, तर तुम्हाला पण ते आजार नाही होणार, तर ते पण तुम्ही एक काळजी घेऊ शकता.
0: श्रोते हो, पाळीव प्राण्यांच्या योग्य आहाराचं महत्व, त्यांची नियमित तपासणी, लसीकरण आणि त्यांची घेतलेली प्रेमानं काळजी याविषयी उपयुक्त माहिती डॉक्टर रोहन नेमिवंत यांच्याकडून आपण घेतली. डॉक्टर रोहन नेमिवंत सर, आपण वेळात वेळ काढून मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपलं मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आताच आपण पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि आहार या विषयावर डॉक्टर रोहन नेमिवंत यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात येत्या बुधवारी दुपारी 2:30 या मीटर्सवर.